भजन गेलो आ सराव पर आपणे आटलो ओछो जे गीत सांभळ्यो भजन सांभळ्यो भजन सांभळीने आपणे आनंदी जाम पूरे दाड़ाभरनी जी थकान है दूर थी जाम तो सराव नो टाइम समाप्त थई रह्यो पण जाते जाते आपणे वात करा कि हवे आपणे जे खरीफ नी फसल है बोवाई तैयारी करी रहा